काले रामे हरी श्यामे भुंटे नपटे चपटे गोरे कायला मैला सैला थैला नचलो कालो टोपी भदगौले मेरे सिर।

एलै दल की विध्वंसक तांडव नेने देखते देखते जगत खंडहर भले किछ कपते धरा फेर थीरो हेते फेर सुंदर सृजन हेते धीरज धरी।